0: नमो सर्वथापे
1: नमो सर्वकाले नमो सर्वपाले
0: नमस्तस्तदेव नमस्तंगपेव
1: नमस्तंग जन्मे नमस्तं सुबन्मे
0: नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे
1: नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
0: नमो कालकाले नमस्तस्दयाले
1: नमस्तंगमर्णे
2: नमस्तंगमर्णे
0: नमस्तंजरारं नमस्तंकृतारं
1: नमो सर्वतन्दे नमो सतबन्दे
0: नमस्तंगनसाके नमस्तंगनिर्वाके
1: नमस्तंगरहिमे नमस्तंकरिमे
0: नमस्तंगनन्ते नमस्तंगमहन्ते
1: नमस्तस्तरागे नमस्तंसुहागे
0: नमो सर्वसौखं नमो सर्वपोखं
1: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता।